समान, पंडित जन माते पढ़ पुराण, योगी माते योग ध्यान, सन्यासी माते अहुमेव, तपसी माते तप कह भेव, सब मद माते को न जाग, संग ही चोर कर्म सन लाग रहाओ, जागे सुख देओ अर अकूर, हनुमंत जागे तरलंकूर, शंकर जागे चरण सेव, कल जागे नामा जय देव, जागत सोवत बहु प्रकार।

मिथ्या तन साचो कर मान्यो ए विद आप बंगावे जन नानक सौ जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कभू ना हर गुण गायो।

बिरंत बिर पतित पाताल जलंत दैदीप दै सांतरे बहंत अगातोयंतरंगं दुखंत दै चिंता जन्मं तमरं अनित साधनं।

विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

मावणिया गुरमुख बूझै कथ कावे सच्चे ठाकुर साचो पावे नानक सच कह बेनंती सच मिले गुण गावणिया माज महला

राई आपे शब्द गुर मन वसाए शब्दे उपजै अमृत बाणी गुरमुख आख सुनावणिया आपे करता आपे भुगता

गुरमुख मन तन पावणिया, तू मेरा पर्वत तू मेरा ओला, तुम संग लवै ना लावणिया। रहाव तेरा कीता जिस लागै मीठा, घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा, थान थनंतर तू है तू है, इको एक वरतावणिया, सगल मनोरथ तू देवन हारा, भगती पा

होए मन निर्मल वसै सच सोए साच वसै साची सबकार उत्तम करनी शब्द विचार गुर ते साची सेवा होए।

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पावन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।